0: तुम्ही ऐकुना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंकणी प्रसाराक तुमका समेस्तांक स्वागत.
1: काणयेचे नाव आल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि अंत्य. सादरकर्ता विल्सन किनिगोळी. आणि ओमेगा अस्कत औचित्य अंत्य. मुझो पेटो मेलो मू. शालेट मार्टीस आपले बिजूड काळीज फुटोन वेच्या भाषेन बोब मारून रडताना सांतेंत बरोवन आसुल्लो लोक काल उबलो जावन तिकास्स पळय लागलो. सांतेंतलो सदांसो आवाज गलाटो घडयेन बंद. बंद म्हळ्यार बंदस. नायत्यांनी तारले बांगडे पांपलेटां सांगटेरांचीं मोलां सांगचीं. नारणां लॉरेस सुसम्मा चिक्कयान रांदवय घेवंक गिरायकांक पोवचे. फुलकारनी शांती सुब्बाकान आबोलीं कळ्यां विशीं वारजीक करचें. बेलून पेंपारें विकतेल्यांनी ते फुंगसो आवाज सरू बंद. धव्या जिवाचेर काळ्या तिकांचो पेटो. ल्हान तावन शालेट मार्टिसाक जिवासो जीव जावन आसुल्लो तो हरशेंच्या बरींस आजही तिच्या संगता सांतेक आयिल्लो. खंयचो नायतो तिच्या पेट्याक मासलेची ओड करूं उडयता गी त्या नायत्याच्या बटयेंतली मासली तिका जाय वा नाका घेवची रिवा शालेट मार्टिसाची. पूण आज नायत्यान मासली उडोवच्या पयलेंच पेट्यान मार्गा तेवशिल्ल्यान काळ्या बागेट्या कोलग्याक पळयल्लें. उसांबळ जाल्लो पेटो मारोग उतरोवन कोलग्याचेर उडोवंक वेच्या पयलेंच कुद्रे पदावतावन वेगान आयिल्ल्या काळ्या टॉयटान ताका आड घालून एकाच घडयेन तसो जीव वाऱ्याक उबोवन जगल्याण्या वेगान पसार जावन गेल्लें. हें पळोवंक जायनासतना शालेट मार्टीस हुळहुळोवन बोबाटली, रडली, किंकराटली. उबे रावल्ल्या कडेच कोसलून पडच्या तिका दोगां तेगांनी धरन देगेच्या फेंटाळ्यार बसयलें. कोणेंगी धांवून वसून चंदासो चाप्पे सोडा हाडलो. तोंडार सोडा मारून तोंडांत इल्लो वतलो. शालेट मार्टिसान हळू दोळे उक्ते केले. त्याच वेळार इगर्जेंत मरणाची गांठ वाजोवंक सुरू जाली. सांते तावन मासली हाडटा म्हूण भायर सरनायिल्लो शिला मिरांद कांची ब्यारी लागीं बरी चार आडबोसरी धवी पांपलेटां पोत्यांत भरून आसुल्लो. वर्सान दोन पावटी मस्कत तावन गांवाक एकेका म्हयन्या खातीर येवच्या शिला मिरांदान केन्नाय खंयच्याय नायत्या लागीं मासलेक वारजीक केल्लें ना. बारीक तारसुळे जावं फुलुल्लीं शेतकां जावं नायते ताका एकच मोल सांगताले. ते मोल दिवन तो ताच्या पसंतेची मासली घेतालो. ती सदांची रिवाज. ह्या वेळी पांपलेटां पोत्यान पडच्या पयलेंच तो नीट जालो. शालेट मार्टिसाची उसांबळी आवतारां पळेवन न्हय बगार इगर्जेंत वाजल्ल्या घांटीचो आवाज आयकून कांची ब्यारी हातांत पांपलेटां घेवन शिला मिरांदाक पळेवन उंच रावलो. तर शिला मिरांद देगेन क्रिस्तांव कोणी आसात गी म्हूण सोदूंक लागलो. आसले पुरा शालेट मार्टिसाच्या बोवारी तिका पुजा करून आसले. तर तिक्के पयस नारणा लागीं रांदय घेवच्यार आसुल्लो लाद्रुसोज ताका हात भाशेनच शिला मिरांदान विचारलें, कोण? लाद्रुसोजान जाप दिली ना. उजव्या हाताच्या चिमटेंत आसली फूड नाकान दाळून दाव्या हातांत आसली सांगाची मवळी काक्येन चेपून तो मुखार आयलो. कोवळ्ळली लुंगी उकल काश्टे भितर पुडीची पूल चेपली ताणें.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळजीनी आईच्या कोंकणी प्रसाराक तुमकां सोमिस्तांक स्वागत.
1: कणयेचे नाव आल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि अंत्य. सादरकर्ता विल्सन किनिगोळे. आणि ओमेगा अस्कत औचित्य अंत्य. मुझो पेटो मेलो मू. शालेट मार्टीस आपले बिजूड काळीज फुटोन वेच्या भाशेन बोब मारून रडताना सांतेंत बरोवन आसुल्लो लोक काल उबलो जावन तिकास्स पळय लागलो. सांतेंतलो सदांचो आवाज गलाटो घडयेन बंद. बंद म्हळ्यार बंदस. नायत्यांनी तारले बांगडे पांपलेटां सांगटेरांची मोलां सांगची. नारणां लॉरेस सुसम्मा चिक्कयान रांदवय घेवंक गिरायकांक पोवचें. फुलकारनी शांती तुब्बक्कान आबोली कळ्यां विशीं वार्जीक करचें. बेलून पेंपारे विकतेल्यांनी ते फुंगसो आवाज सरू बंद. धव्या जिवाचेर काळ्या तिकांचो पेटो. ल्हान तावन शालेट मार्टिसाक जिवासो जीव जावन आसुल्लो तो हरशेंच्या बरींस आजय तिच्या संगता सांतेक आयिल्लो. खंयचो नायतो तिच्या पेट्याक मासलेची वड करूं उडयता गी त्या नायत्याच्या बटयेंतली मासली तिका जाय वा नाका घेवची रिवा शालेट मार्टिसाची. पूण आज नायत्यान मासली उडोवच्या पयलेंच पेट्यान मार्गा तेवशिल्ल्यान काळ्या बागेट्या कोलग्याक पळयल्लें. उसांबळ जाल्लो पेटो मारोग उतरोन कोलग्याचेर उडोवंक वेच्या पयलेंच कुद्रे पदावतावन वेगान आयिल्ल्या काळ्या टॉयोटान ताका आड घालून एकाच घडयेन तसो जीव वाऱ्याक उबोवन जगल्याण्या वेगान पसार जावन गेल्लें. हें पळोवंक जायनासतना शालेट मार्टीस हुळहुळोवन बोबाटली, रडली, किंकराटली. उबें रावल्ल्या कडेच कोसलून पडच्या तिका दोगां तेगांनी धरन देगेच्या फेंटाळ्यार बसयलें. कोणेंगी धांवून वसून चंदासो चाप्पे सोडा हाडलो. तोंडार सोडा मारून तोंडांत इल्लो वतलो. शालेट मार्टिसान हळू दोळे उक्ते केले. त्याच वेळार इगर्जेंत मरणाची गांठ वाजोवंक सुरू जाली. सांतेतावन मासली हाडटा म्हूण भायर सरना आयिल्लो शिला मिरांद कांची ब्यारी लागी बरी चार आडबोसरी धवी पांपलेटां पोत्यांत भरून आसुल्लो. वर्सान दोन पावटी मस्कत तावन गांवांत एकेका म्हयन्या खातीर येवच्या शिला मिरांदान केन्नाय खंयच्याय नायत्या लागीं मासलेक वार्जीक केल्लें ना. बारीक तारसुळे जावं फुलुल्लीं शेतकां जावं नायते ताका एकच मोल सांगताले. ते मोल दिवन तो ताच्या पसंतेची मासली घेतालो. ती सदांची रिवाज. ह्या वेळी पांपलेटां पोत्यान पडच्या पयलेंच तो नीट जालो. शालेट मार्टिसाची उसांबळी आवतारां पळेवन न्हय बगार इगर्जेंत वाजल्ल्या घांटीचो आवाज आयकून कांची ब्यारी हातांत पांपलेटां घेवन शिला मिरांदाक पळोवनच रावलो. तर शिला मिरांद देगेन क्रिस्तांव कोणी आसात गी म्हूण सोदूंक लागलो. आसल्ले पुरा शालेट मार्टिसाच्या बोवारी तिका पुजा करून आसले. तर तिक्के पयस नारणा लागीं रांदय घेवच्यार आसुल्लो लाद्रुसोज. ताका हात भाशेनच शिला मिरांदान विचारलें, कोण? लाद्रुसोजान जाप दिली ना. उजव्या हाताच्या चिमटेंत आसली पूड नाकान दाळून दाव्या हातांत आसली सांगाची मवळी काक्येन चेपून तो मुखार आयलो. कोवळ्ळली लुंगी उकलन काश्टे भितर पुडीची पूल चेपली ताणें. दोमिनीक सिकेर. शिला मिरांदा सरशीन येवन ताणें म्हळें. पुडीच्या गाटाक तक्षण सुडाळ उलोवंकी ताका जालें ना. शिला मिरांदाक तितलेंच पुरो जालें. काळीज शिंदल्ल्या बरी जालें ताचें. नायत्याक पांपलेटां नाकात म्हूण तो गुवलो. शालेट मार्टिसाचे रडणे विळाप ह्या सांतेंत परत जावंसो गलाटो आतां ताका आयकलोच ना. भीर मद दोमिनीक सिकेर. वाटेर पडून मेलो खंय तेय लॉरये पोंदा. मारग उतारतना लॉरयेन मारलें खंय. ताका तशें जावंक नजो आसलें. हे बिजूड दादले लाखांनी जोडतात आसल्ले बायलेच्या नांवार करतात. म्हाताऱ्या प्रायर मार्गार पडून मरतात. पळय शिलाबा, म्हजे लागीं दुडू कांयच ना.

मोगा नापयताली शैली ती सावळी सान्याची आणि ती बावली रुपयाची वेळा काळा उतरा मेळा एका सल्याच्या मोगा ती पडली.